मंगानामंग नमस्तंग अतामंग नमस्तंग अजिते नमस्तंग अपिते नमस्तंग बाहे नमस्तंग टाहे नमस्तंग नीले नमस्तंग नाते नमस्तंग छेदे नमस्तंग अगादे

नमस्तं अजुपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे नमस्तं निर्धाते नमस्तं निर्गाते नमस्तं निर्धूते नमस्तं अभूते नमस्तं अलोके नमस्तं अशोके नमस्तं निर्तापे नमस्तं अतापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निदाने नमस्तं गगाहे नमस्तं अबाहे नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे नमस्तं प्रभोगे नमस्तं सजोगे नमस्तं गरंगे नमस्तं अपंगे नमस्तं अगम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तं जलाश्रये नमस्तं निराश्रये नमस्तं गजाते नमस्तं गपाते नमस्तं अमजबे नमस्तस्तजबे आदेशं आदेशे नमस्तं अपेशे नमस्तं निर्तामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वकापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवै नमस्तंग अपेवै नमस्तंग अजन्मे नमस्तंग सुबन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमस्तस्दयाले नमस्तंग अवर्णे नमस्तंग अमरणे नमस्तंग जरारं नमस्तंग कृतारं नमो सर्वतन्दे नमो सत्तवन्दे नमस्तंग निरसाके नमस्तंग।